आगे देखो डोजन है पाछे हरे अंगूर जिससे उपजे तिस्ते दिल से काट काट सच परपूर आपे मेल मिला वही साचे महल हदूर साहे साहे तुझ संभला कदे ना विसारे हो जो जो साहेब मन वसे गुरमुख अमृत पियो मन तन तेरा तू तन गर्भ निवार।

जियो पिंड सब रास तुम्हारी, तेरा जोर गोपाला जियो, सदा सदा तू है सुखदाई, निव निव लागा तेरी पाई, कार कमावा जे तुद पावा, जा तू दे दयाला जियो, प्रभ तुम ते लेना तू मेरा गहना, जो तू दे सोई सुख सहना, जिथे रखे बेकुंठ सिथाई, तू सबना के प्रतपाला जियो, सिमर सिमर नानक सुख पाया, आठ पहर तेरे गुण गाया, सगल मनोरथ

सहजा सोई सुहेला अंग विनोद करे सद केला सो तनवंता सो वड साहा जो गुर चरणी मन लावण्या पहलो देते रिजक समाहा पिछो देते जंत उपाहा तुझ जेवर दाता अवर न स्वामी लवे न कोई लावण्या जिस तू तुथा सो तुद त्याए सात जना का मंत्र कमाए आप करे सगले कुल तारे तिस दरगे खाक न पावण्या तू वड्डा तू ऊंचो ऊंचा तू बेअंत अत मूचो मूचा

जग तू एका कवल हर पौरी, तू करता पुरख अगम है, आप सृष्ट उपाति, रंग तरंग उपार्जना बहु बहुविध पाती, तू जाने जिन उपाय सब खेल तुमाती, एक आवे एक जाहे उठ बिन नावे मर जाती, गुरुमुख रंग चलू लिया रंग हर रंग राती, सो सेवो सत निरंजनो हर पुरख विदाती, तू आपे आप सुजान है वड पुरख वडाती, जो मन चित तुद त्याय दे मेरे सच्चा बल बल हों तिन जाती।

अत निर्मल जप हर हर हर मन माचे राम मेरा मन तन बेद लियो हर साचे जी काल के मुख जगत सब ग्रस्या गुर सतगुर के वचन हर हम बाचे रहाओ जिनको प्रीत नाही हर सेती ते साकत मूड नर काचे तिनको जन्म मरण अत पारी विच विष्टा मर मर पाचे तुम दयाल शरण प्रतपालक मोको दीजे दान हर हम जाचे हर के दास दास हम कीचे मन निरत करे करनाचे आपे साहा बड़े प्रभ स्वामी हम बन जा रहे हैं ताचे मेरा मन तन जियो।

सारे सगल पदार्थ अष्ट सिद्ध नाम मा रस माहे सो प्रसन्न पै केशवा से जन हर गुण गाहे मात पिता सुत

मातो हर रंग मातो रहाओ ओही पियो ओही खियो गुरे दियो दान कियो पुआहू सो मन रातो ओही पाथी ओही पोचा ओही प्यारो ओही रूचा मन ओहो सुख जातो

जटकत ओही समाहे, पूले को मन जो आवे सरना, नाम तत्कल महे पुनः चरना, काल काल अनिक पछतावे,

तू मेरो प्यारो ता कैसी भूखा, तू मन वस्या लगे न दुखा रहाओ, जो तू करे सोई परवान, साचे साहेब तेरा सतफुरमान, जा तुझ पावे तं हर गुण गाओ, तेरे कर सदा सदा है न्याओ, साचे साहेब अर्थ

तिस सुजै हां पति तो उधार ले हो हां नानक अरदास ते हो मेरे मना आसावरी मैला पन्यवा एक तुका